0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री।
1: एमबीसीच्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजले आहेत।
2: सकाळ बीट्स
3: सकाळ बीट्स

साहित्यप्रेमी श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार सुस्वागत आहे या प्रभातवेळी ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन संगीतप्रेमी श्रोत्यांनो आज सोमवार असून जून महिन्याची 15 तारीख तेव्हा ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन ही सुसंधी साधून तुम्हा सर्वांना शुभ सोमवार गाण्यांच्या या मैफिलीत या प्रभातवेळी हृदयापासून मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते रसिक हो या प्रभातवेळी तुम्ही देखील गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली असेलच गणपती आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतो म्हणून सर्व भक्त भक्तिभावाने आपला दिवस गणेश प्रार्थनेने आरंभ करतो तर चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात या बाप्पाच्या स्मरणाने

रसिको हो या गौर गणेश भक्ति गाण्याच्या आस्वाद्यमी अवश्य घेतलात या प्रभातवेळी या त्यातील मात्र संशय नाही. सध्या हिवाळ्याची थंडी जास्त जाणवत आहे. दर्याच्या वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजातली.

श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना ऐकल्यानंतर रसिक श्रोत्यांनो सादर करीत आहोत कार्यक्रमाची तिसरी भेट. हृदयांतर चित्रपटातून घेतलेले हे गाणं दाटले धुके इन द व्हॉइस ऑफ रोहित राऊत.

संगीत प्रेमी श्रोत्यानो या संगीतमय वातावरणात या प्रभात वेळी आपली मनस्थिती प्रसन्न करण्याचे प्रयत्न करू, अर्थात या गीतांच्या माध्यमाने मन आपोआप स्थिरावस्थेवर येणारच, यात दिल मात्र संशय नाही, असेच एक मधुर रोमॅन्टिक गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टिकन फ्रॉम दी मूवी देवा एक अतरंगी.

आशा हे हे सुंदर प्रेम गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल। तर चला श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांची ही मधुर गीत ऐकूया या क्षणी अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात।

0: आणि तुझ्या नव्या जीवनाची व सुखी संसाराची सुरुवात कर.
1: गुलाबाची विनमयी सोनाली सुनावले विजय भाते यांच्या वसात ऐकूया जीन सजलया.

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची माऊली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलंय.

संगीतमय कार्यक्रम चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन म्युझिक लव्हर्स. या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे स्वप्नील बांदुरकर व समूहाच्या आवाजात ऐकूया गोलमाळ चित्रपटातून घेतलेले हे गाणं परी म्हणो की सुंदरा. ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन वन्स अगेन आय विश यू ऑल अ व्हेरी वॉर्म वेलकम. सुस्वागत आहे आपल्या दैनिक सकाळ बी

परी मनो की सुंदरा स्वप्निल बांदुरकर व समूह चावजला या रोमांटिक गाण्यानंतर सादर करीत आहोत निकम्मा केलं या पोरीने या अल्बम मधून घेतलेलं हे टायटल ट्रॅक ऋषिकेश कामेरकर व सह

0: सहज गीते हे मन प्रसन्न ठेवण्याचे माध्यम असतं, म्हणून शक्यतो गाणी असो संगीत असो सतत याचा फायदा घ्यावा.
1: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
0: रेडिओ मनोरंजनवरून पुनश्च तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे. तर चला या क्षणी ऐकूया हे पुढील.

सुनानी सुनावनी केवल वालों जो सहगाय कंचा वजात जंगात या गाने अंतर सादर करीता होत रसिको अनुष्टी अंकिता निकृतेश यांच्या वजातलं नखरे वाली हे अप्रतिम मधुर गीत

निकृतेज अनुश्री अंकिता वजा नखरे वाली या अप्रतिम मधुर्गान रसिको आता आम्ही वाजविता होत हर्षवर्धन वावरे सोनाली सुनावले प्रशांत नक्ती यांच्या आवाजातलं माझ्या हृदयाची हुरपरी

0: पुन्हा पुन्हा फोन करतोयस जर तुला माहित
1: नाही की सर्व काय आधीच संपलंय.
2: सानिका माझं ऐक, मला माहितीये मी चुकलो यार, मला नाही
1: सांभाळता
2: रिलेशनशिप आणि या कामामध्ये, मला प्लीज एक चान्स दे.
0: नाही मी नाही देऊ शकत, ते सर्व सहन करण्याची हिंमत नाही आता माझ्यात.
2: मी परत अशी चूक करणार नाही, मला तू एक चान्स दे, मला प्लीज समजून घे.
0: नाही यार आधी
2: हे बघ, मला तुझ्या लाईफ मधला एक दिवस दे हा, मी प्रूव्ह करेल की मी बदललोय, एक दिवस, फक्त एक दिवस. सानिका प्लीज प्लीज.
0: ठीक आहे, आपण भेटूयात उद्या.

आमचे सुमित नखील मधाले मयुरेश शिंदे यांच्या आवाजात आपण ऐकत होता रसिक हो माझे ध्येय प्रेम हो या गीतानंतर पाहता पाहता सकाळ बेस कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील कोणी गाण्याने करीत आहोत शिंगाला नवरा झालय गो. श्रीकांत नारायण प्रिया मयेकर व समूहाच्या आवाजातला ह्याच गाण्याचं वे सादर करण्यात आलेला आजचा आपला सकाळ बीज कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमानंतर तुम्ही ऐकू शकाल गुजराती कार्यक्रम अमिता यांच्या प्रस्तुतीवरून. तेव्हा दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करू.